0: खाँटी पतन चित्रपटेट सङ्गीत सेवा अर डी बर्मन दस नमस्य हत्यायुतम मे चित्रपट तिरगत उनी मे संध्या मा मन मत कराय यमिक मा बैंद ओब देसट अदे अन्नाक में देनी ओब दुरिंग सिटिने ऐ मावित नोएने ऐ ओबे देतोलिंग किसिदू हैंगुमक पीट नोवान्ने ऐ ओब सिनासेमिंग विस तोल गानु थैवुल सिते संगवा सिटुनु याई मत सिते मा कता करन सैम विटम ओब मा वलक्वान्ने ऐ ओबे नेतंग बैल्म मा मेलेसिंग पेलेने ऐ ओबे विनीत बाव ओबे लज्जाशीली बाव ओबे पोरोंदुव मगे देतोल नवतालाय मा सित उबवित अदिन्ने मागे दाव्य मा फेलेन्नाक्मेन ओबे ओब सितुवमक लेस निहांडे एनमुत ओबे बैल्म ओबे देतोल वी हदवते पानिविडे मा हट पावसाय मे संध्याव मा मनमत कराय
1: Sauber und Sehnsucht. Der Sänger spürt eine starke Anziehung zu einer Frau, die schüchtern, zurückhaltend und geheimnisvoll bleibt. Ihr Blicke sagen mehr als Worte. Und trotz der Distanz sieht ihn jeder ihrer Gesten immer wieder zu ihr hin. Ein romantischer Mix aus Gefühl, Stille und unerfüllter Nähe. Wir hören jetzt das Lied von Kati Patang. Der Film lief 1971, Lied geschrieben von Anand Bakshi und Singer ist Kishore Kumar und Musik dirigiert R.D. Burman.